पयो जो तन पयो शिन शिन, प्रेम जाए तौ डर पे तेरो जान, तुझे चरण अर बिंद पवन मान, पान करत पायो पायो अरामैया तान, अरहाओ संपत।